más daño cuando me cargué, pele, con mela, con era y más, ¿no? Hombre, virar su cosipian, churi ya pa' yo ti, computer, quinta, anduque, esto pa' enchatar y autuce. Computer bikri gorle sikaune ani marmat gorle Nepal ke number 1 haru and satur education center ho niyau aur CPN ma ta computer paunu ka sathai computer sikaune rokei kotom bikri hale ma ghar ma bigryo ghar mai bank mai abhi school office dun sukai sang sastha ma bigryo tei aera pa banaune suvidha pani chha jhuse English language kakshako pani byabastha chha computer laptop printer photocopy machine intercom system inverter solar system aur inverter ko battery pani paincha क्यामेरा र भरपर दु इन्टरनेट पनि पो जोडिन्छ त हौ आमा मते आगे ताके हौ तालनो बेताल महिडेर फेर दुख पाइएला नि झुसे हौ ये फोन नम्बर 0215547887 9842535541 हौ भयो अ गुड भेरी गुड भेरी गुड।